0: माने हम कशवरुं तिमन रसखलांगे अल्लाह है तिमन रसखलांगे मेनुवे इलाह कुनुवे फहे तिमन रसखलांगे खलेग फान अलुकं कुरववाशे अदे तिमन रसखलांगे हंदुम कुरेवु मटका नमाद कायम कुरववाशे
1: केरित कुरवान ग सोलात मि खलिम नमाद अदि दुआ गे मानाग एसफवे ege tireng farulu fas namadu ge wahaka solat mi kalima jamu kon asfawani fas faharu ei farulu fas namadu ge adadaki fahikam ga wati kama ilm wering vitaluwe kirit qur'an ga rahme mi kalima sateka saada faharu takuraru efawe ei kirit qur'an ge surat tahu ge adadu esme kirit qur'an ki rahmate ಕೀರಿತ್ ಕುರ್ವಾನ್ಗೆ ಅಲ್ ಇಸ್ರಾ ಸೂರತುಗೆ ಅಡ್ಡಿಹ ದೇವನ ಆಯತುಗ ಮೋಮಿನುನ್ನ ಶಿಫಾಯ ರಹ್ಮೆ ಬಾವಾಲ ವಾಫವಾಕಮ ಅಲ್ಲೋಹ್ ತಾಲ ವಹೀಕುರ ವಾಫವೆ.

0: हंगार
1: अंगार दो में दूर करी इकार गड़ फन रहे रिपीट इरे दिया गड़ तेरी हूँ आदि बुद्ध दो होके रे में दम बार गड़ तेरी हूँ
0: हंगार हम एक अन्य दिवे ही राज्य क्या डूं
2: कौन में मीहा कीवेस ऐही तेरी कम बेनुं वाने मीहे ಹಾಸಕೊ ನುಕುಳೆದುನ್ ತೆರಿಕಂ ಹುಣ್ಣ ಮೀಹುಣ್ಣ ಕುರಿಮತಿವ ಗೊಂಜೆ ಹುಂತಕ ಎಮಿಹುಂಗೆ ಹಕ್ಕುತಕ ಮುಜುತಮೌಗ ಎ ಫರಾತವ್ಗೆ ದೌರಾ ಬೇಗೊತುಂ ಅಹರುಮೆನ್ ಕೊಮ್ಮೆಹೆಂವೆ ಸಮಾಲ್ ಕಂದೇನ್ ಜೆಹೆ
3: ವಾಕೆತ್ತ ಮಜಮೂನೆತ್ತ ನೋಣಿ ಡ್ರಾಮಾ ಎತ್ತ
2: ತಿಂಗ್ ಎಕಚ್ಚೆವೆಸ್ ನು
4: ನುಕುಳೆದುನ್ ತೆರಿಕಂ ಹುಣ್ಣ ಫರಾತಕ ಹಾಸಕೊ ದಿವಿಹಿರಾಜ್ಯ ಗಡುಂಗೆ ನಿಸ್ತೆನಿ
5: केवा को दिन केव मुंगे ही है। रेडियो मुदर्रिस इस्लाम।
6: मैं मम्मी हार उठी को दिन का मस्सा करने भी चाहता।
7: लाबा।
6: ऐ मैं फुरता माँ यानिया की आल्दी बन यानिया फाहा कभी एक कमे।
7: मिस तक उन कफ़ा वा हो रहा अमलग हिसाब बल्ला वाण तो आए का।
5: दिवे ही इस्लाम केव मुंगा इतुरो ही है।
8: रेडियो मुदर्रिस सानवी दिवे ही।
9: ವಾಹಕ ಹಾಲತ್ ಕೊಡು ನುಬ್ಯಾಕ ಮಾಡಿ ವಾಹಕ ಎಕ್ಕೊಂಡು ನುಬ್ಯಾಕ
5: ರೇಡಿಯೋ ಮುದರ್ರಿಸ್ ವಿಹಾರು ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಕೊಮ್ಮೆ ವಾಗುತ್ತ ಕುಸ್ ಅಡು ಹಾಲಿವೇರಿ ದಿವ್ಯರಾಜ ಗಡುಗೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಅವ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕೊಲ್ಲವ
10: ಕೊಮ್ಮೆ ಉಮುರಕ
11: ಕೊಮ್ಮೆ ಫಂತಿಯಕ
10: ಕೊಮ್ಮೆ ಗಿಂತಿಯಕ ದಿವಿಹಿರಾಜ್ಯಗೆ ಅಡು ಇಂಹಾ ಸತರ್ಸೇಗ ಸಾಳಿಸ್ ನುವೆ ಕಿಲೋಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್
11: ಅಡ್ಡಿಹನುವೆ ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್